0: FM 107 पर हर गाना हिट,
1: हर गाना हिट,
0: हर दूसरा गाना सुपर हिट।
2: तू, तू, तू, तू, तू, तू, तू, तू, तू,